थी बसी तुझे गुलाम कर राती दुहे तिला दुला थी बसी गोला कथा है छे बासी है हे तू कोले मोह की जीसी है गोला कथा है छे बासी है हे तू कोले